0: ए निधि सांते बाहर चललेनी मते गामुछा खंडक दियो कमळी
1: तमर तो गोडा हात तळे पडुनी लुगा पिंदु पिंदु गामुछा पिंदु छ गाधे आसु आसु पोथी खेळई बसछ
0: मते मते जगा काळिया पागल कर दिछ कमळी मु मन उच्छन होची नयन पुरे तंको देखिले जाई ए मनरे शांति
1: हौ नियो गामुछा नियो तमे मो कथा तंको कहिबटी
0: कहिबी कहिबी कमळी मो कमळीर पुओ झ लोडा नै ताकु दर्शन दियो बैकुंठ को नियो खदाळ जन्म मृत को उद्धार कर प्रभु
1: हाँ सही बर माग